सोनु निगमको कण्ठले कार्यक्रमर परवर्ती गीत गीत रचना मनोज यादव, सङ्गीत निर्देशना स्वप्निल दिग्दे, कथाचित्र इश्क तेरा